नाव हजे नाव चाचा ए तलूला चाचा तुल लिया साहिक से अच्छा चा ए ही था वगे न्यू चा न्यू शू निंदे शू ते वही ते ना चे यू खेव नसीब शकीगी वाच कीगी कुछ कुछ है नो है कुछ आ स्मिया मायो नाव चा ए वाला उह नाव है जस जस वगे तलूलियो यू वचुंदे से Ata jatpuka sunyo wache kih kwa pehna akwa cha ache wanje kwa ra hi shuha hi hin yuwa chundekse Ata jam shunyo jaja ehnenze Eu ito tengshu paya che jaspa se tengnu mere nyu talulu jago yuwa chundek na wanje Ata jamwe luchkwe na jamwe ki ya tashnau hexetul yetfukadeicha